केते मंगह जोध अपार, केते आगणत नहीं विचार, केते खाप तुटह वेकार, केते लै लै मुकर पाहे, केते मूरख खाही खाहे, केते आदूख भूख साध मार, एह पे दात तेरी दातार। बंद खलासी भाणै होए, होर आख ना सकै कोए, जे को खाएक आखन पाए, ओहो जाणै जे

हो। कह नानक सुन हो संत हो, साचा नाम मेरा वाजे पंच शब्द, कार सुभागे साबद वाजे